0: डेंगू स्क्रब टाइफस नारे जी एक बीमारी थींदी आहे जेका की माइट चवंदा आहिनि डस्ट माइट उहा कटींदी आहे उन सां थींदो आहे इन्हनि सभिनी बुखारनि में माण्हू जो शरीर ॾाढो टुटी पवंदो आहे इन जे अलावा खाइण पीअण जी इच्छा न थींदी आहे उल्टी अचणु लॻंदी आहे पेट में सूर थियणु लॻंदो आहे ऐं कई माण्हुनि खे सॼे शरीर ते दाणा दाणा थी वेंदा आहिनि
1: हा हा बिल्कुलु गर्मियुनि में इहा आम बीमारी ॾिसण में ईंदी आहे की उन्हनि खे त्वचा जी ॾाढी प्रॉब्लम थी वेंदी आहे
0: हा कई माण्हुनि खे हिकु ॿी चीज़ थींदी आहे जंहिंसां घमोड़ियूं चवंदा आहियूं
1: जी जी
0: दाना दाना सॼे शरीर ते निकिरणु लॻंदा आहिनि ऐं खुजली थियणु लॻंदी आहे इहे सभु पसीने जे कारण थींदो आहे
1: त छा इहे दाणा अलॻि अलॻि तरीक़े जा हूंदा आहिनि या घणो करे ॾिठो वेंदो आहे की जॾहिं बि घर में इहे भई चवंदा आहिनि आरायूं निकिरी वियूं आहिनि दाणा निकिरिया आहिनि त असां नॉर्मली भई पाउडर हणी छॾंदा आहियूं त छा असांखे उहो करणु घुरिजे
0: हा पाण खे जेतिरो थी सघे भई सनानु ॿ टे दफ़ा करे था सघो पसीने खे सुकाए था सघो जीअं टेम्परेचर चेंज थींदो थधे मां गर्मीअ में गर्मीअ मां थधे में हिकदमि सां वञूं त उहो शरीर जी जेका चमड़ी आहे खुश्क थी करे वरी गिली थी थिए पसीनो थो अचे त हुन जे कारण ई दाना निकिरी था अचनि ॿियो वरी इहो बि ध्यानु रखिजे की हे जेके दाना निकिता आहिनि कोई मलेरिया त न आहे मलेरिया जे कारण या डेंगूअ में जेॾी महिल प्लेटलेट काउंट जेको असांजो घटिजो थो थी वञे त हुन जे कारण बि कई तरह जा रैश दाणा या फिर गाड़ी घड़ो दाग अचणु लॻंदा आहिनि त इन्हनि सभिनी जो ध्यानु रखणो पवंदो आहे तुरंत डॉक्टर खे ॾेखारिजे
1: ज़रूरी आहे की असां जेतिरो जल्दी थी सघे डॉक्टर वटि वञूं इन्हनि बीमारियुनि में ऐं उते असां पूरी जांच कराए ऐं पोइ अॻियां जो ट्रीटमेंट वठूं छोकी जीअं आम बुखार थींदो आहे असांखे लॻंदो आहे की बुखार आहे असां आसे पासे में या असांजे घर में कोई अहिड़ी गोरी पई हूंदी आहे त असां उहा ॾेई छॾंदा आहियूं त इहो करणु
0: सही आहे बुखार खे ॾाढो ज़्यादा वधणु न ॾिजे हीट स्ट्रोक नारे जी हिकु चीज़ आहे जंहिंमें टेम्परेचर ॾाढो वधी वेंदो आहे उन जे कारण माण्हू बेहोश बि थी वेंदा आहिनि त अगरि बुखार लॻे थो त तव्हां क्रोसिन सिंपल सी क्रोसिन गोरी वठी था सघो सॼे शरीर खे ठंडे इन कपिड़े सां उघी करे टेम्परेचर डाउन करण जी कोशिशि कजे त पोइ भले डॉक्टर ॾे वठी वञी करे जांचूं कराइजनि ऐं उनजो उन हिसाब सां इलाज चालू कराइजे
1: डॉक्टर साहिबु इहा त ॻाल्हि थी त्वचा जी गॾो गॾु इहो ॾिठो वियो आहे की गर्मी जे मौसम में जुकाम भी ॾाढो थी वेंदो आहे ऐं गला ख़राब त हिकु आम बीमारी थी वेंदी आहे या त थधो गरम खाइण जे करे हूंदो आहे या इन जो छा कारण आहे
0: कई बार थींदो आहे की वायरल इन्फेक्शन जेके हिकु बैक्टीरियल इन्फेक्शन थींदी आहे हिकिड़ी वायरल थींदी आहे वायरल इन्फेक्शन थींदी आहे जेके वातावरण में कीटाणु घुमनि था मौसम चेंज जे कारण कुझु कुझु कीटाणु बिल्कुलु प्रवाहित थी वेंदा आहिनि त उहे गलो पकड़े छॾींदा आहिनि ऐं जीअं ॿाहिरां अची हिकदमि सां फ्रिज जो पाणी माण्हू पीअनि था त अंदरि एटमोसफियर जेको मुंहं जे अंदरि आहे ऐं हिकदमि सां थधो त उहो जागरूक था थी वञनि पिया कीटाणू त उन जे कारण इन्फेक्शन थी वेंदी आहे त गले जा जंहिंखे टॉन्सिल्स चवंदा आहियूं न उहे वधी वेंदा आहिनि त पोइ अगरि वायरल बुखार आहे त इहो ॿिनि टिनि ॾींहंनि में पंहिंजो पाण ई ठीकु थी वेंदो आहे ज़्यादा चिंता करण जी ज़रूरत न थींदी आहे लेकिन अगरि घटि नथो थिए टिनि चइनि ॾींहंनि जे अंदरि त पोइ डॉक्टरी इलाज ज़रूरी हूंदी आहे
1: इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे की असांखे डॉक्टरी जांच कराए इलाज वठणु खपे पर डॉक्टर सरिता मूंखे हिकु ॻाल्हि ॿी यादि थी अचे की असां नंढा हूंदा हुआसीं त असांजे घर में जेकी ॾाॾी नानियूं हूंदियूं गर्मी जीअं चालू थींदी हुई उन्हनि जे पेरनि में जलन ॾाढी थी वेंदी आहे ऐं अॼु बि असांखे ॿुधण में ईंदो आहे की गर्मी जे मौसम में जलन ॾाढी थी वेंदी आहे त उहो छा आहे
0: कई बार छा थींदो आहे की असांजे बॉडीअ में कुझु तत्व थींदा आहिनि जंहिंसां इलेक्ट्रोलाइट्स चवंदा आहियूं सोडियम पोटेशियम इहे सभु चीज़ूं थींदियूं आहिनि त जे तेज़ गर्मी या उल्टियूं दस्त थियण सां उहो शरीर मां छा निकिरी वेंदा आहिनि त उनजी कमी थी वेंदी आहे उहा कमी असांखे ॿाहिरां पूर्ती कराइणी पवंदी आहे जीअं अगरि बॉडीअ जो असांजो पोटेशियम निकिरी वियो आहे त हे जेके टंगुनि जा मास आहे उन में ॾाढो तेज़ सूर थियणु लॻंदो आहे पेरनि में जलन थियणु लॻंदी आहे त उहा असांखे ॿाहिरां पूर्ती कराइणी पवंदी आहे जीअं नारेल जो पाणी थियो या शिकंजी थी इहो पीअणो पवंदो आहे त उन सां काफ़ी आराम मिलंदो आहे
1: इहे त थियो असांजी गर्मी जे मौसम में थींदड़ बीमारियूं ऐं डॉक्टर साहिबु असांखे हाणे इहो ॿुधायो की इन्हनि सभिनीनि बीमारियुनि सां बचण लाइ असांखे छा उपाय करणु खपनि गर्मी में असांजी सिहत सही रहे ऐं असां बिल्कुलु ठीकु रहूं उन लाइ असांखे छा छा करणु खपे
0: सभिनी खां वॾी चीज़ आहे की तव्हां पंहिंजे बॉडीअ जो हाइड्रेशन जेके असां चवंदा आहियूं पाणीअ जी जेका मात्रा आहे उहा व्यवस्थित रखणी आहे बैलेंस में रखणी आहे जेतिरो थी सघे ज़्यादा पाणी पीओ ताकी पसीनो बि असांजो शरीर मां निकिरे थो त पाणी निकिरी थो वञे
1: जी
0: त उहो पाणी ओतिरो ज़्यादा पीजे जेतिरो थी सघे पाणी पीजे ॿी गरम चीज़ूं जीअं चांहि वांहि या इहो थोरो सो अवॉइड करे थधो माण्हू पीए उन सां बि काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे ऐं रोटीअ खे अवॉइड न करे विच विच में खाए छो त खाली पेट बि बीमारियुनि जी